ಶೀರ ಜಣ ಜಣೆ ಗೀತ ಲಗ್ದ ಶ್ರೋತಂತ ಹೆಣ ತಣ ಕಿಯಾಸೋ ಮಜ ಚಲಿಂದ ವಾಕ್ಯ ಮೈನಾ ಜಣ ಜಣೆ ಯಾರ ಗುಣಗಾನ ಬುಂದ ತಣ ತಣ ಮಜ ಚಲಿಂದ ತತ್ವ ಸಭಿ ಮಣಿ ಮಹೇಶ ಯಾತ್ರಾ ಮಂಚ ಕಿಯಾಸೋ ಜರೂರ್ ಗಾನ ಶ್ರೋತಂ ಜಿಯಂ ಜಿಯಾ ಭೋಲೆ ಶಂಕರ್ ಜಿ ತುಸು ಹುಕಮ ಕರ್ದೆ ತಿಯಂ ತಿಯಂ ಕಿಯಾಸೋ ಗಾಣಾ ಪೈಣಾ ಹಾ ಔರ್ ಸೋ ಅಪಣೆ ದರಬಾರ ಮಾ ಬಿತಾಯ ಹರ್ದ ಜಣ ಹೈ ಕುಛ ಅಚ್ಛೆ ಕರ್ಮ ಕಿಯಾಸೋ ಮಣು ಹೈ ಕುರ್ರೆ ಬುನ್ बढ़िया कर्म किए सो मणु कर रहे हैं ना ता तो सब कॉल जरूर कर सकते हैं छोटो लेकिन फिलहाल तो समय पूछ गो तो सब भी तो इजाज़त लेने रहा लेकिन गंदे गंदे का आखिरी फरमाइश आ सो जरूर असू पूरे करने हैं इन दया का श्रोता आके सो फरमाइश करो कर देती है तैयारी फरमाइश पूरी कर लेंदे इन छोटो।